नामे समस्ति स्वरूपे प्रभंगी प्रमाथे समस्ति विभूते कलंकं बिना नेकलंकी स्वरूपे नमो राधेश्वरं परम रूपे नमो जो जुगेश्वरं परम सिद्धे नमो राधेश्वरं परम वृद्धे नमो शस्त्रपाणे नमो अस्त्रमाणे नमो ब्रह्म ज्ञाता नमो लो माताय अपेखी अपरमी अपुगी अपुगदे नमो जो जुगेश्वरं परम जुगते नमो नेता नारायणे क्रूर कर्मे नमो ब्रेद अब्रेद देवेशो धर्मे नमो रोहर्ता नमो रारूपे नमो सासाहं नमो भूपे नमो दानदाने नमो मारमाने नमो रोगरोगे नमस्तं शिरानं नमो मंत्रमंत्रं नमो जनजंत्रं नमो इष्टिष्टे नमो तन्तन्त्रं